ने बर इलांतर तने कंपोज केल्यानंतर आज एक पद सदार केल्यार भविष्या आम्ही आज हंगासर ताका मान कर तो फावो जावंसो ना त्या खातीर हंगासर एक तीन पदांची एक शिंकळ वा सांकळ हंगासर आम्ही आसा केल्या करा पळयता जेसन आणि सोनल विल्फी आबाची एक तीन पदांची सांकळ हंगासर सदार करच्याक

भोव अमोल बाय सुबेदकन तुम्ही गायन केले खंडीत जाऊन विल्फिया बांधाची बेसावां तुमचेर ओतली आसताली. आतांच पर जळोन आसात तांच्या बेसावांनी आनी सडसड पर जळा म्हणली आमची आशा. देव बरें करूं तुमकां. विल्फियाबाची पदां म्हणटना म्हाका एक विशय सांगूंकच जाय. जर तर आमी कोंकणी क्रिस्तांव समुदायाचे आमी शिस्तेचे जावन आसा. जर तर आमी इतले शिस्तेचे आसा तर हाका दोन कारणां आसात म्हज्या प्रमाणे. एक आमकां आमच्या इगर्जींत इगर्ज माता अशी आमकां आसा. थंयसर सोमयाची शिकवण पवित्र पुस्तकाचे आमकां थंयसर शिकवण दितात ती पयले. आनी तेज्या उपरांत विल्फियाबाची पदां प्रत्यक्ष परोक्ष रितीन आयकतना आमकां प्रेरण मेळटा, आमकां लिसाव मेळटा, आमकां देवाचे बेसाव मेळटा. खंडीत जावन ह्या खातीर विल्फियाबान इतल्या पुरबायच्या पोदार वचून आमच्या समर्थीक एकवटीत दवरलां, प्रेरण दिलां, आमकां जायती शिकवण दिल्या. त्या खातीर विल्फियाबा परतून दोन घट्ट ताळयो आमी दिव्या.

जसे म्हणतात ना बोकडेन आपुणातलो पालो ना म्हणू, ह्या एका कलाकारान बहुशा त्याच्या साहित्यात त्याच्या पोदांनी विंचिनातलो विषय येत ना. थरावळ विषयाचेर ताणे उतरां गुंतून दाळली पोदांची रास. ताच्या अपरिमीत पोदांद्वारी कोंगणेक ताणे दिलो मोग आनी मायपास. जेन्ना तो अंतरलो सगळी कोंगणी समाज जाली उदास आनी निराश. तशी कूड अंतरल्यारी ताच्या संगीताद्वारे या समाजेक आमच्या कोंगणी संसाराक सोडून गेलो तो उस्वास. माया मोगान सदार करता विल्फी रेबिंबास.

भोव अपूर्ण पाय सुबेदकन तुम्ही गायन केले खंडीत जाऊन विल्फिया बांधाची बेसावां तुमचेर ओतली आसताली. आतांच परजळोन आसात तांच्या बेसावांनी आनी सडसड परजळा म्हणली आमची आशा. देव बरें करूं तुमकां. विल्फियाबाची पदां म्हणटना म्हाका एक विशय सांगूंकच जाय. जर तर आमी कोंकणी क्रिस्तांव समुदायाचे आमी शिस्तेचे जावन आसा. जर तर आमी इतले शिस्तेचे आसा तर हाका दोन कारणां आसात म्हज्या प्रमाणे. एक आमकां आमच्या इगर्जींत इगर्ज माता अशी आमचा आमकां आसा. थंयसर सोमयाची शिकवण पवित्र पुस्तकाचे आमकां थंयसर शिकवण दितात ती पयले. आनी तेज्या उपरांत विल्फियाबाची पोदां प्रत्यक्ष परोक्ष रितीन आयकतना आमकां प्रेरण मेळटा, आमकां लिसाव मेळटा, आमकां देवाचे बेसाव मेळटा. खंडीत जावन ह्या खातीर विल्फियाबान इतल्या पुरबायच्या पोदार वचून आमच्या समर्थी एकवटीत दवरलां, प्रेरण दिलां, आमकां जायती शिकवण दिल्या. त्या खातीर विल्फियाबा परतून दोन घट्ट ताळयो आमी दिव्या.

याद तुझी येता मोगा धेरा दीची ओडा पोना शेज मोजी मोगरे कळ्यांची याद तुझी येता मोगा धेरा दीची